0: आपण पटयतो. तशेंच कोंकणीच्या अभिवृद्धीक जेजुइटांनी साबार वावर केला. तुम्ही जाणात 16व्या शतमानांत गोवांत फादर थॉमस स्टीव्हन आणि हेरांनी, तशेंच 19व्या शतमानांत आमच्याच थळार फादर आंजेलो माफे आणि प्रस्तुत फादर प्रशांत मार्ता, फादर प्रताप नायक आणि हेर जेजुइटांनी कोंकणीच्या अभिवृद्धी खातीर बहुच एक देणगी दिला. तांकां आम्ही अभिनंदन पटयता आणि त्यांच्या मुखल्या साधनाकी बरे मागता. हयचे हे कार्यक्रम मँगलोर युनिव्हर्सिटी आणि सेंट अलॉशियस डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी हांच्या जोड आस्त्र्याखाल मांडून हाडला. सभार पोटी या दिसांनी शिक्षण संस्थे एक कॉम्पिटेटिव्ह मॉडल वसून असतात, स्पर्धात्मक रितीन काम करतात. पण या दोन युनिव्हर्सिटीच्या संस्थांनी संगत येऊन कॉम्पिटिशन मोड सोडून कोलॅबरेटिव्ह मोड, स्पर्धात्मक मनोभावाच्या बदलाक साकाराच्या मनोभावान हे कार्यकर चलोवन वरचे बहु संतोषाची आणि मिसळण्याची गजाल म्हणून हा पातयेता. खंडीत जाऊन आमच्या शिक्षण संस्थांनी तसेच युनिव्हर्सिटीनी अशा संगत येऊन एकच ध्येयाखाल काम केले तर कोंकणी भास खंडीत जाऊन जिवाळ, क्रियाळ आणि सृजनशील जाऊन उरतली. मात्र न्ही, कोंकणी भाषेची बरी कृषी जातली आणि विशेष जाऊन कोंकणी अध्ययन आणि संशोधनाक चालन मेळटले म्हणून हा पातयेता. मुखेन आम्ही सर्व जाणव विविध जाग्यांनी, विविध रितींनी, विविध लिपींनी आणि तसेच विविध उच्चारणांनी कोंकणी प्रचलित जाऊन असा. कोंकणी भास साधारण एक रेनबो असल्या बरी कन्नडन कामन बिल्लो म्हणता. विविधतेत ताची एकता असा. त्या देखून त्या त्या रितींक, त्या त्या उच्चारणाक आम्ही गौरव दिवचे गरजेचे जाऊन असा. आपण उलोवची कोंकणीच अपुट्ट या शुद्ध, हेरांनी उलोवची कोंकणी अशुद्ध वा तुम्ही तेणेची इली वण उलयतात, आम्ही हंगा सुडाळ या सारखे उलयता, असो ओटपण असो मनोभाव सोडून सर्व रितीच्या सृजनात्मक चिंतपाक आणि भाषेच्या प्रकाराक अवकाश करून दिल्यार खंडीत जाऊन कोंकणी भास आणखी बलिष्ठ जातली म्हणून हा पातयेता. सोशल मीडिया आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स युगांत सबार पोटी सद्द या उतरां बरी न्ही वळून वळल्या बरी वळटात. खंडीत जाऊन उतरां या शब्द मरिफात भास फुलोवन फुल दिता. पण त्या उतरांनी सबस्टन्स गुंडाय नसल्यार ऐकतल्यांक, त्या वाचतल्यांक ताचे वरवीं कांय प्रभाव पडना. त्या देखून सृजनात्मक बरोवप आणि विमर्शात्मक चिंतप, क्रिएटिव्ह रायटिंग अँड क्रिटिकल थिंकिंग शुड गो हँड इन हँड अँड दे शुड एनरिच इच अदर. ओनली देन आय थिंक द लँग्वेज विल ग्रो अँड विल कॉन्ट्रीब्यूट टू द सोसायटी. दलाई लामा असे म्हणून सांगता, आमच्या शिकपाचो आणि जणवायचो एक प्रमुख शेवटो मनशा थंय एक बरे काळीज असा करचे, तर आमच्या सृजनशील बर्पेचो शेवटी वचू जाऊ. आमची बर्पा, गीतां, काणयो, साहित्य फकत खाली उतरांचो एक सोबीत जलो जाऊन उरन अशे आमची काळजां मना जागोवन आम्ही सर्व मनशापणान जियोक प्रेरण जाऊन दी. आमचे सृजनशील बरोवप विमर्शात्मक या गुंडायेचे चिंताप आटोवंक, दगदणी बोगतल्यांचे आणि दुबळ्या दगतांचे कष्ट उजवाडा काढूंक, कपटपणीच्या राजावांक पाठ करन सतानितीच्या जिवीताक तेंको दिवच्या बरे जाल्यार आमचे सृजनात्मक चिंताप आणि बरोवप सकारात्मक रितीन एक बरी सोबीत सुंदर न्यायनितीची समाज रुपीत करूंक आणि कोंकणी भास क्रियाळ आणि जिवाळ दवरूंक आधार जावच्यात कसलोच दुबाव ना म्हणून पातयेता. हो एक दिसाचो आंतरराष्ट्रीय कार्यागार या दिशेन मुखार वसूंक आमकां कुमो कोरून दी म्हणून मागता. सर्वांक तुमकां देव बरें करूं.
1: अध्यक्ष उलोव हांगासर आमकां दिपलो भोव अपुरबायेन एक जोगतो संदेश त्या उलोवपांत आमकां ताणें दिल्लो आसा, एक दिशा दिल्ली आसा. मनादीक बाब ब्रायन पेरेराचे सहाने तांकांय आमचो मोगो आसो सांगात आनी तांच्या मुखेलपणा हे संस्थेक आनीकय कोंकणी खातीर बरेपण जातले म्हणली आशा आनी यत्रेक म्हजो जावन आसा. दोन दिसां आदी सर रेडिओ सारंगाच्या स्टुडिओक गोंजागा इस्कॉला सोसतो त्या क्लासीचे जायते भुरगे आयिल्ले. तीन चार बॅचात हांव येवन आसा ओपोस सीसो. हो म्हणटा हांव बरें गीतां कोंकणींत, पूण हांव श्रेश्ठ गी ए आय श्रेश्ठ गी म्हणजे एक सवाल ताचें. तेतून म्हळें तूं श्रेश्ठ कित्याक ए आयक तूं दिताय जाल्ल्यान तें तुका बरें करून दिता, पूण तुवें थंयसर ओंपल्ल्यान मात्र तुका तो फळ मेळटा म्हणून वेद.